0: दे।
1: क्या शेर मारा है?
0: तो बोया मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये